sekhae yam baya yambok pa masukte thi ang bagara kon parikpa yambok kille rak ani tandik muidang sae ha ang mesep sing ani ang tangsep abung sap sing ang ne gara tandik pa yami ha re meni suang kon suang ha ren kira abakosing nitpong kara kon parikpa yem re kunak isik hopte bale ke ga unson wayemu kira aba kheda ara po khemen khelle chugule ain ani yakthung pan keni pa nicham him ha o ni pangmasi nu ani yakthung panen pa pangmasi kira aba thik parik len ani kerek len ningwa mo yung mabung khagalle ani thik singwa abi khagalle ani ahing कन पानेन हिंगंगवा अगर अनि याक्थुंग सुवांग अजुनि अहिंगंगवा लरिक कन याक्थुंग सपसक समदंगबा तंगसा मुइंग पातुम सपचेंग पातुम चुरे सेखासंग कन सपचेंगलाम अमीम खेमलाबा खेमलाम हा थे इसिक निंगवा किलार मिला किरबा अंगा इंगसेबिंग हिमलाम नु निंगसंग चोकर कन तंगसा सपचेंगिन भागप मोय नामसुंग अल्ला कन सापचेंग लेको इगां यम्मो अंग अंदेन भे आके साम्मेगेन सामलो थिके तोंदुंगला पत्ता बाखा सामलो नंग खेपसुमंग यम्मो अंग अंदेन भे आके निंगवा तामसुमलो।